0: Lukuran kun kalkan tätä ketoa kuraani.
1: Mä deparaatin, että se on vaikka takkaan halluvetun se kuraani. Deparaatin, että se on hallun mikrojenoiden aaki durvina. Teiltä rahmattiri pungarinu vaikka takkaan halluvetun se kuraani.
0: Me bajehiya hame kani demi hun yakani me wak dakal ni malum ge badal ge masala itur halle hodu ma demi ha kas wak dakal nangale ditto
1: labba
0: eru me kal kan kan dimaun ni masala dimaun tan kole kudawane do
1: ha bodan des kudawane jo tumi ar hogone kan ko bodan ta gajne ranta ta narwani wa ko chakai masai jerin kamir dimaun ko nai
0: namuna ditto
1: labba namuna ha आरुणा हो कितने रेगुलर में आशा में हो रहे हैं ये तो आरुणा एकार कुछ दिन जीवन एक कुछ जगह नहीं आई जैसे बिहार के इंजीनियर को चीजी एक दिन जब तक आरुणा रोड के मस्जिद जाए होते दिमाग में एक माँ
0: अभी मिहा की वैसे बच है या रंगलो मिहा का वां दो दे
1: देमा फिर वैसे बच है रंगलो वां देमा फिर न
0: ekecheke kiyagenne defaratum ves defaratum degota vak dekenya masalta dimaun ekashigen veete buran to ema ahama memikala masalta dimavegen ule befuna hama namuna yaka vane kama me balanin ge to
1: aben namuna ekon balunya balawuni ge to awura kin hatti yanwa haruga joane
0: adis joande to
1: ಶುಕ್ರಿಯ
0: ಆದರ ಬಡ ಶುಕ್ರಿಯ ಕೇಳ ನಿಂಗೆ ತೋ ನವಚಾದೇನು.